0: ये आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है। दोपहर के 12:30 होने को है। अब प्रस्तुत होता है मलयालम कार्यक्रम।
1: മീഡിയം വേവ് 438.6 മീറ്റർ അഥവാ 684 കിലോഹെർട്സിൽ ഇത് ആകാശവാണി ശ്രീ വിജയപുരം നിലയം.